0: कुलास तुमको वावी
1: ती अमने रसोमनी इसा तापकलू ते मंदीकेल ते तापका ते मंदीकेल तापका ते मंदीकेल निवाले फितुन अपन लकानुरन समाई ता फाउला ने मिचा वचले चीर का पोका रिंग सारे ना मिले उल इसा ना लाव सो ओजो ओम कॉम्प्लेक्स सो फिला आरं बे फमिसा चाहुता का मिचो याद का पोका वो ते सामे फाउला ने ताल बे फितुन अपन लकानुरन शोए अमाना ले पिले स्टार्स पति माना मिले वे चिरामांतु को ना पिन पिचेसन तार ने यमुलना amin'ny amahana an'le olana aradele stage fa ijiro kapoaka ve ny vahaolana tokony mandinika mihitsy ny malagasy manoloana zay zava-misy amin'izao fa tsy anaiky atao fitaovana eto sero amin'ny tadiavana tombontsosy hoe deradera hoe manao manasoa ny vahoaka izay fanomezana tony jiro to fa tokony tonga saina le malagasy manoloana zay zava-misy zay satria zany ve nitandry zareo amahana ny olona ny jirama amin'izao hoe
0: Sauta tumkula, sauta tumkuvav.